ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना, ना,